0: सोडाडवे रॉकेट काय फुल जडी से तूने भरेले पॉकेट. अरे वारा बन मेरे जायसा बन येले नाना का बॉम्ब जाके उडा दे घर.
1: Fugadi Poo, you like me and I like you too. Oh bhai Poo, Fugadi Poo, you like me.